0: भुजंग प्रयात छंद गद्य बद्य आनंदी स्वरूपे नमस्तुंगनाथे नमस्तुंग परमाथे नमस्तुंग काले नमस्तुंग पाले नमो राजे राजे नमो साज साजे
1: नमो
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो सर्व रोगे नमो सर्व पोगे
1: नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
0: नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं
1: नमो सर्व मंत्रं नमो सर्व यंत्रं
0: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृसं
1: नमो सर्व रंगे त्रिभंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अभिजे अभिजे समस्तं प्रसीदे
0: कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी
1: सदा सर्वदा हृदि सिद्धं निवासी
0: चर्पण चंत्व प्रसाद।